Nur was kann! Nur was kann! Nur was kann!

0: नमस्कार श्रोतेयो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी संदेश गुडी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026, म्हणजे मराठी तिथी भाद्रपद शुक्ल नवमी शके 1948. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

0: आयुष्यभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: सर्व व्यावसायिक प्रायोजकांचे आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणं आणि त्यानंतर आपला पहिला कार्यक्रम.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ममता बॅनर्जी यांची राजकीय कोंडी सुरूच. निवडणूक आयोगाकडून नवीन पक्ष आणि चिन्ह प्रदान. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. भारतात UPI व्यवहार महागले. 2000 रुपयांवरच्या व्यवहारांवर आता शुल्क लागणार. आणि मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू. तत्कालीन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या मागच्या अडचणी संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. तृणमूल काँग्रेसवरचा त्यांचा दावा निवडणूक आयोगानं अमान्य केला आहे. मूळ तृणमूल काँग्रेस आणि त्याचं चिन्ह वापरायला दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांना ममता बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस असा पक्ष देण्यात आला आहे, तर विरोधी गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस असा पक्ष देण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांना फुटबॉलपटू असं चिन्ह देण्यात आलं आहे, तर विरोधी गटाला फूल आणि गवत असं चिन्ह देण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला असून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. नंदीग्राममध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचा उमेदवारही काढून घेतला आणि आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, मात्र हा उमेदवारही एका हत्येच्या प्रकरणी अडकला असल्यामुळं त्याचीही उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षानं लोकशाही विक्रीला काढली आहे असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. शुक्रवारी घरोघरी गौरींचं भोजन झालं. त्यानिमित्तानं एकमेकांच्या घरी दर्शन, गाठीभेटी, एकत्र जेवण असं वातावरण शुक्रवारी होतं. गणेशोत्सव मंडळांनी केलेले देखावे, रोषणाई आणि इतर उपक्रम बघण्यासाठी गर्दी होत आहे. मुंबईत लालबागचा राजा, सिद्धिविनायक, तर पुण्यात दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ आणि इतर गणपतींच्या दर्शनासाठी गर्दी आहे. पुण्यात यंदा जिवंत देखाव्यांचं प्रमाण जास्त आहे. डीजे विरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यामुळं आवाजाची पातळी यंदा तुलनेनं कमी असल्याचं दिसत आहे. मात्र विसर्जन मिरवणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतात UPI व्यवहार आता महाग होणार आहेत. 15 ऑक्टोबर पासून 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क लागणार आहे. 0.4% इतकं शुल्क लागणार असून कमाल 300 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. व्यक्तींनी एकमेकांना पाठवायच्या रकमांवर शुल्क लागणार नसलं तरी एकंदरीत UPIचा वापर आता काटेकोरपणे करावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या शुल्काला जोरदार विरोध केला आहे आणि नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी आपलं उपोषण 3 महिन्यांसाठी स्थगित केलं. मुंबईमध्ये उपोषण करण्याचा निर्धारही त्यांनी तूर्त मागे घेतला आहे. मात्र जरांगे यांनी कोणत्या दबावापोटी माघार घेतली असा सवाल त्यांचे समर्थक करत आहेत. जरांगे यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या असं सरकारनं म्हटलं असलं तरी नक्की कोणाचा फायदा झाला असाही प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्रात 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 8 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होणार असून ती 16 मार्चपर्यंत चालणार आहे. 10वीच्याही तारखा लवकरच जाहीर होतील अशी शक्यता आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी महाराष्ट्राची शान उंचावणारी बातमी आहे. भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट या चित्रपटानंतर ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4था मराठी चित्रपट ठरला आहे. संतोष डावखर या दिग्दर्शकाच्या या पहिल्याच चित्रपटानं थेट ऑस्करची पायरी गाठली आहे. अग्रलेख. लोकसत्तानं वार्ता विघ्नाची या अग्रलेखामध्ये लवकरच येऊ घातलेल्या दुष्काळी स्थितीबाबत तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं याच विषयावर पाऊस कधीचा छळतो असा अग्रलेख लिहिला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यास 100% शुल्क लावण्याच्या अमेरिकेच्या कायद्याबाबत लोकसत्तानं वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे असं मत औंदासी आणून भिडवावा या अग्रलेखात मांडलं आहे. सकाळनं UPI व्यवहारांवरच्या शुल्काचा समाचार, झटपट व्यवहारांची किंमत या
सकाळ भूमिका सदरात घेतला आहे. आणि आता ममता बॅनर्जी सध्या डोकं नसलेल्या मुरारबाजी सारख्या अक्षरशः चहूबाजूनी तलवारबाजी करतायत. त्यांचे एक एक साथीदार सोडून जात असताना आणि रोज नवनवीन संकट उभी राहत असताना ममता बॅनर्जी यांची चिडचिड सुद्धा तितकीच वाढती आहे. जो पक्ष त्यांनी स्थापन केला तोच आता त्यांचा नसल्याचा निकाल आल्यामुळं त्यांनी आपल्या नावातली ममता पूर्ण सोडून कोपता असं नाव जणू धारण केल्यासारखा अवतार धारण केलाय. बंगाली भाषेत एकला चलो रे हे गाणं खूप प्रसिद्ध आहे. ममता बॅनर्जींना सध्या याच गाण्याचा आधार आहे. त्यांच्यासारखीच अवस्था झालेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोज फोन करून त्या दुःख हलकं करतायत अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा बंगालीत भाषांतरित करून देऊ का अशीही विचारणा केली आहे. म्हणे मिंधे या शब्दाला पर्यायी शब्द शोधा असंही त्यांनी ममता बॅनर्जी यांना सांगितलंय. सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांची शुक्रवारी भेट घेतली. तुम्ही लग्न केलं नाहीत आणि तुम्हाला भाऊजय नाही हे किती बरं असंही सुप्रियाताई त्यांना म्हणाल्या अशी आतल्या गोटातली माहिती आहे. भाजपचा खेला होबे अशी धमकी देणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा स्वतःच खेला झाल्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा चित्रकला या आपल्या पूर्वीच्या छंदाकडे लक्ष वळवलंय. उद्धव ठाकरे यांनी माझे फोटो आणि तुमची चित्र यांचं प्रदर्शन भरवूया अशीही ऑफर त्यांना दिलीय. शरद पवार यांना तसा कुठला छंद नसला तरी त्यांच्या पूर्वीच्या कुस्ती महासंघातले काही मल्ल पाठवू का अशी विचारणा त्यांनी केली. म्हणे ममता बॅनर्जी यांनी आपल्याकडे तसे मल्ल भरपूर असल्याचं सांगितलं असलं तरी एकंदरीत त्यांच्या राजकीय जीवनातला राम निघून गेलाय हे खरं. तूर्त तरी शब्दांच्या फटकाऱ्यांबरोबरच कुंचल्याचे फटकारेच मारलेले बरे असं त्यांनी ठरवलंय हे नक्की. बरं तर मंडळी भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ ट्रू 000 या केंद्रावर मी संजय लेले पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणजेच मला पॅनलवर मदतीला आहेत संदेश गुढी. आजसुद्धा संदेशबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. संदेश, नमस्कार. म्हणजे आज तुमच्या लक्षात आलं असेल, आपण आत्ता सुधीर फडक्यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आणखीन सुधीर फडक्यांच्या म्हणजे बाबूजींच्या आवाजातली गाणी ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये मी एका बहुरंगी व्यक्तीबरोबर गप्पा गोष्टी करणार आहे. तो लेखक आहे, कवी आहे, पॉडकास्टर आहे, एडिटर आहे आणि स्वतः इंटरव्ह्युअर पण आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे विनय कोल्हटकर. विनय गेले 38 वर्ष सिडनीमध्ये आहे आणि आज विनय स्टुडिओमध्ये आला आहे. विनय, आकाशवाणी सिडनीतर्फे स्वागत आणि नमस्कार.
1: धन्यवाद. पहिले प्रथम मलाही 2000 रेडिओ आकाशवाणी 2000 आणि मराठी मंडळाचे पण मी आभार मानतो आणि तुला आणि शरद कानितकरला धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू. मंडळी, विनयनी नॉवेल्स लिहिलेली आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विनयनी पॉडकास्ट विनय करतो, ईज हिन चालवतो. मी नवीनच शब्द ऐकला विनयकडनं, ईज हिन म्हणजे काय? तर मॅगझिन म्हणजे प्रिंटेड असतं आणि ईज हिन म्हणजे इलेक्ट्रॉनिक असतं, हे मलासुद्धा पहिल्यांदाच कळलं. तर विनय, तर आजचा कार्यक्रम मंडळी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधनं होणार आहे, कारण विनयचं सगळं लिखाण हे इंग्रजीमधलं आहे. विनय, पहिला प्रश्न असा डोक्यामध्ये येतो की तू ऑस्ट्रेलियामध्ये आलास 1988 साली ॲज अ क्वालिफाईड इलेक्ट्रिकल इंजिनियर, पण आल्यानंतर मग तुझ्या मल्टीफॅसेटेड करिअरमध्ये तू फायनान्समध्ये काम केलं, तू जर्नॅलिझम केलं, तू नॉवेल रायटिंग केलं, आता तू पॉडकास्टिंग करतो, तर हे सगळं कसं काय घडून आलं?
1: पहिल्या प्रथम मी स्वतःला इलेक्ट्रिकल इंजिनियर मानतच नाही. याचं कारण डिग्री एक असते पण प्रॅक्टिस हे दुसरी गोष्ट असते. तर आपल्याकडे काय व्हायचं, साधारण लहान 12-15 वर्षाची मुलं असली तर आणि हुशार असली तर त्यांना विचारायचे की तू डॉक्टर होणार का इंजिनियर होणार. म्हणजे माझी आई डॉक्टर होती, वडील इंजिनियर होते. म्हणजे अख्ख्या जगामध्ये दोनच व्यवसाय आहेत. समजा मुलगी असली तर तिला दुसरं काहीतरी चालत होतं, नाहीच तर चार्टर्ड अकाउंटंट. तर मला वाटलं अकाउंटिंग हे, म्हणजे मी माफी मागतो चार्टर्ड अकाउंटंटची, पण मला वाटलं हे अगदीच बोरिंग आहे, अकाउंट काय लिहित बसायचं. आणि बायोलॉजीची आवड नव्हती आणि मला इंटरनल प्रेशर होतं, कारण मी 14व्या वर्षी आयन रॅन वाचलेलं आणि तिने इंजिनिअरिंगचा खूप गौरव केला आणि त्याचा परिणाम माझ्यावर खूप झाला. ह्याचं कारण एक म्हणजे मी 14 वर्षाचं आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावर आपण करूच चर्चा, फिक्शनच्या थ्रू जो परिणाम होऊ शकतो तो जास्ती होऊ शकतो लेक्चरबाजीपेक्षा. तेव्हा मला इंटरनल प्रेशर होतं, माझे सगळे मित्र इंजिनिअरिंग किंवा मेडिसिनला गेले आणि घरूनही आई वडिलांचं प्रेशर होतं, म्हणून मी इंजिनियर झालो. 1 वर्षसुद्धा नाही झालं सिमेंट्समध्ये काम केलं, मग तिकडे मी MMS म्हणजे MBA-सारखं मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करून फायनान्समध्ये गेलो. इकडे आल्यावर मग 20-22 वर्ष फायनान्समध्येच काम केलं मी. आणि हे जी सगळं तू म्हणालास पॉडकास्टिंग जर्नलिझम, हे सगळं नवीन आहे.
0: हां, आणि म्हणजे आता तुझे 3 नॉवेल्स, तुझे स्वतःचे 3 नॉवेल्स झालेले आहेत आणि आणखीन तू काही को ऑथर केलेली आहेस नॉवेल्स. तर तुला असं म्हणजे इथे आल्यानंतर फायनान्समध्ये 20 वर्ष काम केल्यानंतर तुला असं केव्हा जाणवलं दॅट यू हॅव गॉट अ पॅशन फॉर रायटिंग?
1: खूप उशिरा. मी त्याचं पॅशन, माझी आईसुद्धा म्हणायची की तू जा इंजिनिअरिंगला, आणि ते करत करत बसलं की त्याची पॅशन निर्माण होते. तशी काय माझी झाली नाही. पण लेखक होण्यामध्ये पहिल्यांदा आपण आता जर वाचलं 10 वर्ष तुझं प्रॅक्टिस केलीस आणि ते पहिल्या वर्षी काय लिहिलेलं वाचलं ते आपल्याला वाटतं ते इतकं वाईट आहे, आपण फेकून देऊ. आणि जसं तुझी मास्टरी वाढते त्या कौशल्याची, तेव्हा जास्तीत जास्ती प्लेजर यायला लागतं. तर मी फायनान्स असं सोडलं म्हणजे त्यावेळेला मोठा फायनान्शियल क्रायसिस झाला. मी आधी मोठ्या बँकेत काम करायचं, वेस्ट बँक, कॉमनवेल्थ बँक. मग छोट्या फर्ममध्ये मी जॉईन झालो कारण छोट्यात मी मोठा होतो, बिग कॉग इन अ स्मॉल व्हील. आणि त्या सीबीआय वेस्ट बँक म्हणजे एवढ्या प्रचंड बँकेत मी स्मॉल कॉग. तर ती फर्म बुडाली फायनान्शियल क्रायसिस नंतर, आणि त्यावेळेला थोडाफार मॅच्युअर असल्यामुळे, सिनियर असल्यामुळे पटापट दुसरी नोकरी मिळत नव्हती. तर मी म्हणलं इथे सगळे लोक एक वर्ष सुट्टी घेतात, मी सुट्टी घेतो, मी स्क्रीन प्लेस काय हे करूया, कोर्स करूया नायडामध्ये, म्हणून मी केला. मग आवड निर्माण झाली, मग मी एक स्क्रीन प्ले लिहिला. पण स्क्रीन प्ले नुसतं धूळ खात होता.
0: अच्छा.
1: कारण दिग्दर्शकांना वाटतं की आपण पण लेखक आहोत, आम्हीच लिहू. निर्माता जे असतात फिल्मचे, त्यांचा एक मोठी स्लेट असते अनफिनिश प्रोजेक्टची. म्हणलं मग मी नॉवेल लिहितो, कादंबरी लिहितो, आणि कादंबरी लिहिणं हे स्क्रीन प्ले लिहिण्यापेक्षा कठीण आहे.
0: पण त्या स्क्रीन प्लेबद्दल म्हणजे तुझा बायोडेटा वाचताना की तू शाळेमध्ये असताना सुद्धा स्क्रीन प्ले लिहिलेला होता.
1: शाळेत नाही, कॉलेजमध्ये असताना एक अंकी नाटक अगदी छोटं,
0: बरं,
1: सॉक्रेटिसच्या मूर्तीवर 20 मिनिटाचं लिहिलेलं, आणि मी सॉक्रेटिस म्हणून काम केलं. तो एकच परफॉर्मन्स झाला तेवढंच. ते अजून मी ठेवलंही नाही आहे त्याची कॉपी.
0: राईट, ओके. पण म्हणजे तो थोडासा स्क्रीन प्ले लिहिण्याचा तुला अनुभव होता आणि नायडामध्ये गेल्यानंतर तो जास्त डेव्हलप झाला. पण मग मला पुढचा प्रश्न असा, आपण परत येऊया त्या तुझ्या याच्याकडे की तू मास्टरी म्हणालास की लिहिण्याची लिहिणं, म्हणजे एखाद्याला लिहिण्याची सुरुवात ही कशी करता येते आणि मग त्याच्यामध्ये त्याची मास्टरी ही कशी मिळते? म्हणजे वाचन हा एक प्रकार झाला, आणखी काय आहे?
1: खूप वाचून वाचून लेखन येत नाही.
0: राईट.
1: तर पहिल्या प्रथम हे जानर तुम्ही ठरवायचं, कारण तुम्ही म्हणला आम्ही लिहायचं जरी ठरवलं तर काय छोटी गोष्टी लिहिणार का मोठ्या कादंबऱ्या लिहिणार का नॉन फिक्शन पुस्तक का जर्नलमध्ये आर्टिकल्स अकॅडमिक लिहायचे आहेत का स्क्रीन प्ले लिहायचा आहे का मर्डर मिस्ट्री लिहायचे. हे सगळे जानर खूपच वेगळे आहेत आणि त्याचं कन्व्हेन्शन आधी तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्यावर पुस्तकं वाचून ते प्रॅक्टिस करायचं. म्हणजे आता एक उदाहरण देतो, समजा एक तू रिपोर्टर असलास, म्हणजे तो रिपोर्टर जो असतो त्याला त्याचं मत सुद्धा द्यायला अलाउड नसतं. ओपिनियन रायटर हे वेगळे, कॉलमनिस्ट वेगळे.
0: राईट.
1: तर रिपोर्ट एवढाच द्यायचा की बस कोसळली 10 ठार किंवा, तर ती हेडलाईन होते. पण आता तू जर मर्डर मिस्ट्री लिहायला ठरवलीस आणि तू म्हणला जॅक इज द किलर, मग तुझी मिस्ट्री गेली पहिल्याच पानावर.
0: राईट, बरोबर.
1: तर ते उलट करावं लागतं, म्हणजे त्या मीठ मिरपुडे सारखे क्लूज टाकायचे सगळे गोष्टीत आणि शेवटी तो उघडीला येतो, शेवटी रिव्हील होतो. सो त्याचं जे तंत्र आहे हे ऑपोजिट आहे.
0: राईट.
1: आणि ही बाग प्रत्येकाचं एक वेगळं तंत्र आहे. तर ते तंत्र शिकावं पुस्तकातून किंवा कोर्सेसमधून, मग प्रॅक्टिस चालू करायची. आणि कधी कधी 10,000 तासांची प्रॅक्टिस लागते असं एक म्हण आहे.
0: बरं,
1: एक्सपर्ट व्हायला.
0: राईट, आय सी. आणि पण मग म्हणजे तू स्क्रीन प्लेचा तू कोर्स केलास?
1: हो, स्क्रीन रायटिंग.
0: स्क्रीन रायटिंगचा, स्क्रीन रायटिंगचा कोर्स केलास आणि मग त्याच्यामधनं तू म्हणजे तू वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये आर्टिकल्स लिहिलीस, फायनान्सवर आर्टिकल्स लिहिलीस, हे ट्रान्झिशन कसं झालं?
1: ते एकदा म्हणजे आपण ठरवलं लिहायचं, मग मी लिहायला लागलो. आधी सुद्धा म्हणजे मी काम करत होतो वेस्ट बँक म्हणजे तेव्हा जर्नलमध्ये लिहिली होती फायनान्स जर्नलमध्ये आर्टिकल्स, पण फिक्शन कधीच केलं नव्हतं. त्याच्यामुळे आधी ते स्क्रीन रायटिंगमध्ये काय गोष्टीची रचना ह्याच्यावर तो कोर्स होता.
0: अच्छा.
1: आणि हल्ली बरेचसे लेखक मुद्दाम रचना ठेवत नाहीत, म्हणजे त्याला प्लॉटच नसतो, कथानक नसतं. तर आताही नाटकं बघा तुम्ही, 3 अंकी नाटकं का असतात आणि त्यातला मधला अंक सर्वात मोठा पाहिजे दुसरा. तर पहिला अंक म्हणजे जग, तो मायक्रोकॉझम जो आहे त्या जगाचा, तो दाखवायचा कसा आहे आणि त्याच्यात एक दोष पाहिजे. आणि तो दोष उघडीला आला की तो इन्सायटिंग इन्सिडेंट किंवा कॅटलिस्ट झाला, मग दुसरा अंक चालू झाला. आता उदाहरण म्हणजे अतिशय सिम्पल उदाहरण देतो, जॉज हा सिनेमा तुम्ही बघितला असेल तर पहिल्यांदा सगळे आनंदात असतात, बीच आहे, खेळतात. आता दोष काय आहे की त्यांच्याकडे शार्क नेट नाही आहे, ड्रोन नाही आहे. तर शार्क आला की तुमची भावना आनंदातून भीतीदायक होते आणि मग तो शार्क कोणाला तरी मारतो. मग तो प्रमुख पात्र आहे, त्याची जिद्द होते की आपण या शार्कला मारायचं, पण त्याला अडथळे आले पाहिजेत. हा सगळा दुसरा अंक. आणि शेवटी त्याला यश मिळतं हा तिसरा अंक. आणि यश मिळाल्यावर पुरत तोच सीन दाखवायचा, हा बीच आहे, सगळे मजा करतायत, आनंदी आनंद आहे. पण हे जग बदललंय, कारण आता त्यांनी शार्क नेट ठेवले, ड्रोन ठेवलेत, लाईफ सेव्हर ठेवलेत, काय काय ठेवलं असेल, त्याच्यामुळे ते दिसायला तेच असलं तरी बदललंय. ही खरी गोष्ट आहे ह्याच्यात, रचना
0: प्रवास आहे.
1: हा, आणि जे स्ट्रक्चर आहे त्याला एक दुसरी एक ईएम फॉस्टरची म्हण आहे, द किंग डाईड अँड द क्वीन डाईड. हा प्लॉट नाही, कारण ह्याच्यात नुसते दोन घटना घडल्या आहेत, पण एवढंच एक दोन शब्द ऍड केले. समजा द किंग डाईड अँड द क्वीन डाईड ऑफ ग्रीफ, म्हणजे पहिली गोष्ट हे कारण ठरलं दुसऱ्या गोष्टीचं, आणि हा प्लॉट झाला अगदी मिनी प्लॉट म्हणताय. तर तसा प्लॉट लिहायला ते शिकवतात.
0: अच्छा.
1: आणि ही सगळं अरिस्टॉटलनी 2500-2300 पूर्वी पुरुषांच्या पूर्वी 350 BC मध्ये हे लिहिलेले जे तंत्र आहे ते अजूनही वापरले जातात.
0: मी आय वॉज अबाउट टू आस्क दॅट क्वेश्चन की याच्यासाठी म्हणजे पुस्तकं काय अशी अवेलेबल असतात, कोणाची अवेलेबल असतात का, याच्यावर बरंच लिखाण ऑलरेडी झालेलं आहे वेगवेगळ्या तंत्रांचं.
1: खूप झालं, म्हणजे मी स्वतः 10-12 पुस्तक स्क्रीन रायटिंगवर आणि मग त्याच्यानंतर नॉवेल रायटिंगवर 2-4 वाचली. तर त्याच्यावर एसे, हल्ली पॉडकास्ट खूप आहे, म्हणजे इतकं आहे की तुम्हाला म्हणजे काहीतरी सिलेक्ट करावं लागेल
0: सगळं करू. हा,
1: आणि ते साधारण सिमिलरच असतं, हे रचना कशी करायची. तेव्हा लिहिताना आम्ही उलट लिहितो पुस्तक. उलट लिहितो म्हणजे आउटलाईन शेवटी काय होणार आहे आधी ठरवायचं,
0: राईट,
1: मग तो जर्नी ठरवायचा आणि मग इन्सायटिंग उलट मनात उलट करायचं सगळं.
0: अच्छा, म्हणजे हे झालं फिक्शनल नॉव्हेल बद्दल तू सांगतोय, किंवा मर्डर मिस्ट्री बद्दल किंवा अशा याच्याबद्दल. आणि मगाशी तू उल्लेख केला की ज्या वेळेला बातमी देतो आपण किंवा ज्या वेळेला एखादा लेख लिहितो तर त्याच्यामागे लिहिण्याची शैली ही वेगळी असते, नाही का?
1: हो हो, नक्कीच. म्हणजे रिपोर्टिंग आणि ओपिनियनमध्ये सुद्धा वेगळी असते.
0: राईट.
1: रिपोर्ट म्हणजे अगदी फॅक्ट्स, हे झालं ते झालं, 10 लोक ठार झाली वगैरे, संपला. ओपिनियन म्हणजे थोडंसं लगेच सगळं देऊन नाही टाकायचं, थोडं त्याला पाठी धरून किंवा फिगर्स ऑफ स्पीच जास्ती वापरून ॲडव्होकसी करताय, पण त्याला आधी लँग्वेजनी ट्रॅप झाला पाहिजे तो. वाचक जो आहे त्याला मनोरंजन थोडं करायचं, कारण मनोरंजन जेव्हा होतं माणसांचं, मनुष्यांचं, तेव्हा आपली क्रिटिकल फॅकल्टी थोडी दाबली जाते. असा बराच न्यूरोसायन्स कॉग्निटिव्ह सायन्सचा रिसर्च आहे. आणि ती दाबलेली असताना तुम्हाला त्यांना पटवणं हे जास्ती सोपं जातं.
0: राईट.
1: आणि ते दाबवायला मनोरंजन करायचं. पण हा मनोरंजनचा अर्थ असा नाही की खूप मजा आली पाहिजे आणि आनंदी आनंद आहे असं नाही. म्हणजे मी तुला अजून एक उदाहरण देतो. समजा तुम्ही 3 गाणी ऐकलीत, पहिलं गाण्यानी खूप आनंदी आनंद झाला म्हणजे नाचावंसंच वाटलं, दुसऱ्या गाण्यानी इतके अश्रू आले रडावंसं वाटलं, रडणं झालं, आणि तिसऱ्या गाण्यानी काही झालं नाही. तर तू म्हणशील हे तिसरं गाणं बेकार आहे, ते गाणंच नाही, दुसरं गाणं खूप सुपिरियर आहे, पहिलं गाणं पण सुपिरियर आहे, कारण त्याच्यात तुझी भावना निर्माण झाली.
0: राईट.
1: म्हणून म्हणजे भावना निर्माण करून क्रिटिकल फॅकल्टी ही जरा दाबवायची, सप्रेस होते, आणि मग काय तुम्हाला मेसेज आहे तो द्यायचा.
0: अच्छा, आपण नॉवेल्सच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, आपण त्या नॉवेल्सकडे येऊ, कारण तुझ्या तिन्ही नॉवेल्सबद्दल आपल्याला ऐकायचं आहे. आणि तर त्याच्या आधी पॉडकास्टिंग, राईट, तू पॉडकास्टिंग चालू केलं आणि त्याचं नाव आहे सॅव्ही स्ट्रीट.
1: हो.
0: तर त्याच्याबद्दल तू म्हणजे मला कुतूहल निर्माण झालेलं आहे की तू सॅव्ही स्ट्रीट हे नाव कसं आणि का निवडलंस आणि त्या पॉडकास्टिंगमध्ये तू काय कव्हर करतोस.
1: Okay. तर ई मासिक म्हणजे सार्वजनिक बुद्धिवंत ई मासिक पब्लिक इंटेलेक्च्युअल झीन हे मी 2014 साली चालू केलं.
0: अच्छा.
1: त्यावेळेला काही पॉडकास्टिंग वगैरे नव्हतं पण ऑडियन्स बराचसा पॉडकास्टिंगकडे जायला लागल्यावर आम्ही सॅव्ही स्ट्रीट शो यूट्यूबवर पॉडकास्टिंग चालू केलं. तर सॅव्ही स्ट्रीटमध्ये दोन हेतू होते. एक म्हणजे स्ट्रीट सॅव्हीचं उलटं करायचं सॅव्ही स्ट्रीट. पण हे स्ट्रीट हा जो शब्द आहे तो बरेचदा मेटोनिम म्हणून वापरला जातो. म्हणजे आता बातमीत ऐकलं वॉल स्ट्रीट वेंट अप 3%. तर तो रस्ता जो आहे वॉल स्ट्रीट मॅनहॅटन मधला तो काय 3% वर नाही गेलेला.
0: राईट.
1: किंवा डाउनिंग स्ट्रीट डिनाइड रूमर्स ऑफ प्रिन्स चार्ल्स इन्व्हॉल्वमेंट विथ एपस्टीन.
0: राईट.
1: तर म्हणजे त्यांचं प्राईम मिनिस्टरचं ऑफिस

0: म्हणून सॅव्ही स्ट्रीट, वेअर यू गो टू बिकम सॅव्ही.
1: अच्छा.
0: ऑर स्ट्रीट सॅव्ही.
1: स्ट्रीट सॅव्ही, ओके. अच्छा. मंडळी, आपण विनय कोल्हटकर यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतोय, तर त्याच्या आधी आपण एक छोटंसं गाणं ऐकूया.

0: नमस्कार मंडळी, 98.5 MHz रेडिओ स्टेशनवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आजचा कार्यक्रम मी संजय लेले सादर करतो आहे आणि आपण विनय कोल्हटकर, सिडनीमधले नॉव्हेलिस्ट, यांच्याबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो आहे. विनय, आपण आता तुझ्या नॉव्हेल्सकडे वळूया. तू सांग, म्हणजे तू 3 नॉव्हेल्स लिहिली आणि काही को ऑथर केली आणि आत्ता तुझं लेटेस्ट नॉव्हेल जे आहे, जे आत्ता प्रकाशित होणार आहे ॲमेझॉनवर आणि ॲम्साच्या 4 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये, तर त्याचं नाव आहे ड्रीम्स ऑफ ऑर्फन्स. सो लेट्स टॉक अबाउट युअर नॉव्हेल्स अँड युअर नॉव्हेलिस्ट जर्नी.
1: ओके, पहिली गोष्ट म्हणजे आता ड्रीम्स ऑफ ऑर्फन्स हे इंडियामध्ये बेस्ड आहे. 1990 ते 1993 मध्ये सर्वात मोठ्या घटना झाल्या मुंबई पुण्यात. मी 88 साली सोडलं इंडिया, पण त्यावेळेला टेररिझम झालं 93 मध्ये, ते लिबरलायझेशन खुशकळ झालं, नरसिंहा राव पंतप्रधान होते, फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग होते. तर हे सगळं कॉन्टेक्स्ट आहे. माउंट एव्हरेस्टची एक्सपिडिशन हे झाली, हा सगळा कॉन्टेक्स्टमध्ये एक फिक्शनल स्टोरी. हे ड्रीम्स ऑफ ऑर्फन म्हणजे अनाथ मुलांची स्वप्न, पण ते ड्रीम्स म्हणजे त्यांना जोरदार हेतू आहे, जोरदार काही मिळवायचं आहे, ॲम्बिशन आहे, ह्या तऱ्हेचं स्वप्न म्हणजे जागृती स्वप्न असा त्याचा अर्थ आहे. की म्हणजे झोप लागल्यावर काही लोकांना स्वप्न पडतात तशी स्वप्न नाही. आता ते पब्लिश आत्ताच झालंय किंडलवर, ॲमेझॉन USA मध्ये आणि ॲमेझॉन इंडियावर येईल थोड्या दिवसात.
0: ओके,
1: आणि पेपरबॅक आता 3-4 दिवसात पब्लिश होईल.
0: Right.
1: आणि त्याच्या कॉपीज घेऊन मी येईल आमसाला.
0: ओके,
1: बसायला.
0: राईट. ओके,
1: आणि हे मला जवळजवळ 5 वर्ष त्याच्यावर रिसर्च करावा लागला, कारण ते म्हणतात तसं एकच प्रमुख पात्र नाही आहे, त्याच्यात 3-4 आहेत. आता एकच प्रमुख पात्र असलं तर लिहिणं थोडं सोपं जातं, कारण मी म्हणलो ते जॉसचं उदाहरण, काहीतरी उत्तेजित करणारी घटना घडली पाहिजे आणि त्यांनी प्रमुख पात्र अगदी उद्देशीर झाला पाहिजे. पण इथे 3-4 आहेत, ते जास्ती अवघड आहे म्हणून ते आता तिसरं तसं लिहिलंय. पहिलं मी फ्रँकेनस्टाईन कॅन्डिडेट.
0: पण आपण फ्रँकेनस्टाईन कॅन्डिडेट कडे जायच्या आधी, जे अमेरिकन इलेक्शन्सवर बेस्ड आहे,

0: मग आता हे नॉवेल लिहिताना तू उल्लेख केलास की तू 5 वर्ष जवळजवळ तुला त्याच्यावर म्हणजे फिक्शनल नॉव्हेल असून सुद्धा त्याच्यावर तुला 5 वर्ष अभ्यास करावा लागला.
1: हो,
0: हे म्हणजे काय त्याच्या मागची काय हेतू?
1: एक म्हणजे जे ज्या घटना ज्या घडल्या त्याबरोबर सगळ्या मला माहिती पाहिजे होत्या.
0: right.
1: आणि ते जे फ्लेवर येतं म्हणजे मी ते सिगरेट ओढतोय तर व्हील्स फ्लेक लाईट फिल्टर टिप्ड गाडी आहे ती टाटा सहारा म्हणजे 1990 साली जे काय होतं
0: right.
1: ते बरोबर रेप्लिकेट करायला पाहिजे.
0: right.
1: आता मद्रास रेल्वे स्टेशनला 16 प्लॅटफॉर्म आहेत हे कुठे माहिती होतं मला?
0: अच्छा.
1: आणि दुसरं म्हणजे ह्या अरब देशांमध्ये कारण ह्याचा एक मेजर थीम ड्रीम्स ऑफ ऑर्फन्सचा ह्युमन ट्रॅफिकिंग आहे.
0: राईट.
1: त्याची प्रमुख पात्र 3 वर्षाची असताना ॲबडक्ट होतात. म्हणजे खरं बघायला गेलं तर ते अनाथ नसतात पण अनाथ मुलांसारखेच वाढलेले असतात. त्यांना सर्कसमध्ये दे आर सोल्ड सोल्ड टू अ सर्कस. पण त्यावेळेला बरीच मुलं अरब देशात विकली जायची. लहान मुलं 4, 5, 6 वर्षाची मुलं मुली नाही आणि त्यांना कॅमल जॉकी म्हणून बनवायची.
0: राईट.
1: आणि कॅमल रेससाठी.
0: आणि ही सत्य परिस्थिती.
1: ही सत्य परिस्थिती. कॅमल रेससाठी सत्य. आणि त्यांचे खूप हाल व्हायचे. म्हणजे कॅमलला मिळायचे खजूर आणि दूध आणि हे सगळं पण त्यांचं वजन वाढवून द्यायचे नाही कधी. 20 किलो झालं की त्याला टाकून द्यायचे.
0: अच्छा.
1: कारण ते जड होतं मग त्यांचा कॅमल नाही जिंकणार. त्यांचा उंट जिंकणार नाही. सो हे पण त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट आहे.
0: राईट. ओके. आणि म्हणून मग तुला त्या या म्हणजे तुला त्या फिक्शनल नॉव्हेलमध्ये या गोष्टी तुला या इंट्रिकेटली ॲड करायच्या होत्या आणि एकमेकांशी जुळवून घ्यायचा होता त्याचा तुला अभ्यास करावा लागला.
1: हो, अगदी बरोबर. म्हणजे
0: जसं तू मद्रासला 16 प्लॅटफॉर्म्स आहेत हे तुला माहिती नव्हतं पण त्याचा तू नॉव्हेलमध्ये उल्लेख केलास. तसं मुंबईच्या बॉम्बस्फोट झाला त्याच्याबद्दल तू म्हणजे ह्या सगळ्याची माहिती तुला बरोबर असावी लागली त्या फिक्शनल नॉव्हेलमध्ये सुद्धा.
1: आणि त्यावेळेला जसे विचार येतात आता एक प्रमुख पात्र बाई आहे ती जर्नलिस्ट आहे.
0: राईट.
1: तर त्यावेळेला सर्वात मोठी घटना म्हणजे दलाल स्ट्रीटवर हर्षद मेहताचं स्कॅन्डल.
0: येस.
1: तर ते घालायचं आणि तिच्या हातून तो लेख नसतो तर तिची बॉस तिच्यावर चिडते.
0: राईट.
1: की बाबा आपण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असून हे आपल्याला दिसलंच नाही काय होत आहे ते.
0: हो.
1: तसं तुम्ही बरोबर त्या काळामध्ये शिरलायत असं वाटलं पाहिजे. आता त्यावेळेला 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे DNA टेस्टिंग नवीन आलं होतं आणि मोबाईल फोन कोणाकडे नव्हते. आणि DNA टेस्टिंगमुळे पुरावा मिळायचा की हा इनोसंट आहे किंवा दोषी आहे याचा.
0: अच्छा. आय सी.
1: त्याचा पण वापर केला.
0: त्याचा पण. आणि हे पुस्तक 4 ऑक्टोबरला त्याच्या प्रिंटेड कॉपीज अवेलेबल असतील आणि तू तिथे यू विल हॅव अ स्टॉल 4th ऑक्टोबर आणि लोक तुझ्याकडनं त्या विकत घेऊ शकतील. येस. ओके. ओके. लेट्स गो टू दिस फ्रँकस्टाईन कॅन्डिडेट.
1: मी लहान असताना माझ्या वडिलांचं टाईम मॅगझिनचं सबस्क्रिप्शन होतं.
0: त्यावेळेला
1: मला अमेरिकन पॉलिटिक्समध्ये खूप इंटरेस्ट आला. खूप माहिती झाली आणि ती इथे ऑस्ट्रेलियाला आल्यावर सुद्धा ऑस्ट्रेलियापेक्षा अमेरिकेचीच जास्त माहिती होती मला.
0: right.
1: आणि भारताच्या पेक्षा सुद्धा. तर मला थोडीफार म्हणजे आम्ही म्हणतो तसं ॲडव्होकसी करायची होती.
0: right.
1: पण ती करताना फिक्शन फॉर्ममध्ये काहीतरी त्याला बरोबर कॉन्टेक्स्ट लागतो. म्हणून मी इलेक्शन आहे असंच ठरवलं. म्हणजे त्याच्यात भाषणं होतातच ऑटोमॅटिकली. कॅम्पेनिंग होतं आणि त्या प्रमुख पात्राचं नाव फ्रँक केनेथ स्टाईन.
0: राईट.
1: ते फ्रँक केन स्टाईन.
0: ओके.
1: पण त्याला एक दुसरा हे होती मीनिंग म्हणजे मिल्टन फ्रीडमन एकदा म्हणालेला की हे आपण जे गव्हर्नमेंट हे इन्व्हेंट केलं आहे ते इतकं प्रचंड झालंय की ते फ्रँकेनस्टाईन विक्टर फ्रँकेनस्टाईनचं जे मॉन्स्टर होतं ते मोठं जाऊन निघून गेलं आणि त्याचे प्रॉब्लेम यायला लागले. तसं झालंय ते.
0: अच्छा.
1: म्हणून त्याला सुद्धा फ्रँकेनस्टाईन
0: म्हणून फ्रँकेनस्टाईन. राईट. ओके. आय सी. आणि हे अमेरिकन पॉलिटिक्स 2012 साली म्हणजे ओबामाचं सेकंड इलेक्शन होतं त्यावेळेला.
1: त्याच्या बरंच आधी जानेवारी 2012 पब्लिश झालं, 2011 मी लिहिलं आणि ते थोडंफार भविष्य सूचक ठरलं.
0: बर.
1: कारण त्यावेळेला मी लिहिलेलं हे 2020 मध्ये होणार सगळं, म्हणजे फ्युचरिस्टिक, थोडस फ्युचरिस्टिक ही कादंबरी होती. पण 2016 तो आणि त्याच्यात सुद्धा हा बिलियनर असतो, इंडिपेंडंट कॅन्डिडेट. तर असं 2016 हा डोनाल्ड ट्रम्प बिलियनर आला आणि त्यांनी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटना पण पुष्कळ डिस्रप्ट केलं.
0: हो,
1: ते थोडं भविष्य सूचक ठरलं.
0: राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा, आणि आता तिसरी कादंबरी
1: म्हणजे
0: शारिया लंडन, जी 2016 तू पब्लिश केलीस, त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकतो?
1: त्याच्याबद्दल काही लोकांना वाटतं ते पण भविष्य सूचक ठरलंय, ती खरी नाही आहे गोष्ट. कारण ह्या हे सगळे मोठे प्रकरण जी झाली, म्हणजे सेक्शुअल असॉल्ट आणि असले सगळे गोष्टी, हे इंग्लंड आणि मॅनचेस्टरमध्ये 2007 पासून उघडकीला आलेले. तेव्हा ते वाचून मी, तो एकच थीम आहे, तो सगळा थीम नाही आहे. मुख्य म्हणजे प्रमुख पात्राची जागृती होते, हा थीम आहे. प्रत्येकाच्यात माझा एक पात्राचं खूप मोठ्या प्रमाणावर जागृती होते. तर तो हिस्ट्रीचा प्रोफेसर असतो आणि तो प्रेमात पडतो एक स्टुडंटशी, आणि ती स्टुडंट ही, तिचं नाव खान असतं, जमीला खान, पण ती अपॉस्टेट असते, म्हणजे तिने धर्म सोडलेला आहे पण घरी सांगितलेलं नसतं हे तिने. तर ते दोघे एकमेकात प्रेमात पडतात आणि मग त्यांना खूप तऱ्हे तऱ्हे तऱ्हेचे अडथळे येतात. आणि त्याचे भाऊ इटलीमध्ये मार्लन स्टोन जो प्रमुख आहे, ते माफियावाले असतात. तर ते माफिया आणि रॅडिकल इस्लाममध्ये मारामाऱ्या होतात त्याच्यामुळे.
0: अच्छा.
1: आणि शेवटचा सीन हाजी अलीला
0: आहे. बर, ओके.
1: क्लायमॅक्स,
0: क्लायमॅक्स.
1: पण बाकी सगळं लंडन किंवा मिलान, इटली आणि युरोपमध्येच आहे.
0: म्हणजे आपण मगाशी ड्रीम्स ऑफ ऑर्फन्स बद्दल बोललो तेव्हा तसं या पुस्तकाचा सुद्धा त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा तुला अभ्यास करायला लागला.
1: हो, खूपच. म्हणजे आता मिलेनियम ब्रिज हा पहिल्यांदा जेव्हा बांधला तेव्हा तो जोरात हलायचा, तेव्हा त्यांना बंद करावा लागला आणि परत बांधला त्यांनी रिइन्फोर्स्ड करून. तर त्याच्यामुळे एवढीच लोक, 5,000 का काय नंबर आहे, एवढीच लोक एका वेळेला होऊ शकतात इथे.
0: राईट.
1: तर ते आता गुगल अर्थवर मला बरोबर सगळं दिसत होतं, ते कुठे गर्डर्स आहेत, कुठे रिइन्फोर्समेंट आहे, ते सगळं मी लिहिलं. पुस्तक छापून आल्यावर मी तेव्हा गेलो पहिल्यांदाच मिलेनियम ब्रिजवर, अरे हे असं आहे तसंच आहे.
0: तू लिहिल्यानंतर मग तू गेल्यावर तुला लक्षात आलं की आय सी. तर हे तुझे 3 नॉवेल्स जे तू स्वतः लिहिलेस आणि पब्लिश केलेले आहेत, काही को ऑथर केलेली आहेत आणि त्याच्यातलं एक पुस्तक युनिव्हर्सिटीच्या काय म्हणायचं त्याला, लायब्ररीजमध्ये वापरलं जात आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकशील?
1: को ऑथर नॉवेल्स सहसा कोणी को ऑथर करत
0: नाही,
1: कारण ही कादंबरी हे एक युनिटी आहे.
0: राईट.
1: आणि त्याच्यामध्ये मग भांडणं होतील लोकांची, कारण मला असं बोलायचं आहे तुला तसं. तर ही नॉन फिक्शन 2 पुस्तकं आहेत, मीडिया वॉर्स द बॅटल टू शेप अवर माइंड, दोन्ही को ऑथर अमेरिकन आहेत. आणि अजून एक तिसरं को ऑथर्ड नॉन फिक्शन, ते आता म्हणजे अजून 1-2 महिन्यात तयार होईल.
0: अच्छा.
1: तर दुसरं होतं ते मॉडर्नायझिंग अरिस्टॉटल्स एथिक्स, तर ते एथिक्स प्रेसनी पब्लिश केलं, UK एथिक्स प्रेस इंटरनॅशनलनी. आणि त्यांचा असा मार्केटिंग प्लॅन होता, तो फक्त लायब्ररीतच विकायचा आणि त्याच्यातून त्यांचे पैसे मिळतात आणि आम्हाला थोड्या रॉयल्टीज मिळतात. पण ते लायब्ररीत ते म्हणजे $80 विकतात.
0: अच्छा.
1: म्हणजे इकडे सामान माणसाला घेणं शक्यच नाही. मी ऑस्ट्रेलियात हार्डकवर $180.
0: राईट.
1: म्हणजे मालक स्वतःच्या बहिणीला किंवा भावाला सुद्धा सांगता येत नाही की घ्या एक कॉपी.
0: अच्छा.
1: माझ्यासाठी.
0: अच्छा. पण मग याच्यामध्ये तुला काही से नसतो का, म्हणजे त्यांच्याकडनं एडिटरकडे ते पुस्तक दिल्यानंतर ऍज अ रायटर?
1: नंतर नसतो, म्हणजे आम्ही जर तो कॉन्ट्रॅक्ट साईन नसता केला तर असतो, की आम्ही म्हणालो असतो की नाही, तुम्ही जर $80 विकणार असाल तर आम्हाला नको, कारण खूप सेल्स कमी होणार. पण लायब्ररीमध्ये कसं, दुसऱ्यांचे पैसे विकायला ते तयार असतात.
0: अच्छा.
1: म्हणून ते चालतं.
0: राईट, ओके.
1: पण ते अकॅडमिक पुस्तक आहे आणि सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफीमधले या लायब्ररीमध्ये क्लासिफिकेशन आहे त्याचं.
0: आणि ते ऑस्ट्रेलियन लायब्ररीजमध्ये आहे का युके का अमेरिकन का असं त्याला देशाचा काही
1: देशाचं काय इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे म्हणजे कुठे आहे मला पण आता माहीत नाही कुठे कुठे आहे
0: कुठे कुठे आहे ते. ओके मंडळी आपण एक छोटंसं गाणं ऐकूया. संदेश

सरसी सर्व पसार माती पाणी उजेडवारा तूच मी सरसी सर्व पसार आभा

घटा घटा से रूप आ गए, प्रत्येका से दैव वे गए।

0: नमस्कार श्रोतेहो, 98.5 मेगाहर्ट्झवर पुन्हा एकदा मी संजय लेले आपलं स्वागत करतो. आपण विनय कोल्हटकर बरोबर गप्पा गोष्टी करतोय, आपण त्याच्या नॉव्हेल्सबद्दल ऐकलं. विनय, आणखीन एक विषय तुझ्या कारकिर्दीमधला, म्हणजे तू 2 वेळा इलेक्शनला उभा राहिलास.
1: हो.
0: आणि ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर, म्हणजे हे तुझं पॉलिटिक्समध्ये जाणं कसं झालं? वॉज इट ॲक्सिडेंटल ऑर वॉज इट इंटेन्शनल?
1: थोडंफार दोन्ही. म्हणजे मी 14व्या वर्षी आयन रँडचं ॲटलस शरक पुस्तक वाचलं, ते ज्या नॉर्मल फॉन्टमध्ये 1000 पानी आहे.
0: हो.
1: मग बाकीचं सगळं आयन रँडने लिहिलेलं वाचल्यामुळे माझं म्हणजे लिबर्टेरियन साधारणपणे मन होतं, आणि लिबर्टेरियन पार्टीचं नाव लिबरल डेमोक्रॅट्स होतं इथे. तर त्यांना मी म्हणजे त्यांच्याकडे गेलो, गप्पा मारल्या, मग मी जॉईन केली पार्टी 2012
0: राईट.
1: आणि त्यांचा एक सेनेटर निवडून आला, त्याच्या ऑफिसमध्ये थोडे काही महिने काम केलं. आणि 2024 साली 2 वर्षापूर्वी स्कॉट मॉरिसन निवडणूक हरला होता, म्हणजे लिबरल्स हरले होते, तो निवडून आला होता त्याच्या सीटमध्ये, तो रिझाईन झाला.
0: येस.
1: म्हणजे मग बाय इलेक्शन झाली आणि मी त्याच इलेक्टोरेटमध्ये होतो, कुकमध्ये. तर मला लिबर्टेरियन पार्टीचा मेसेज आला की तू आमच्या वतीनं कॅन्डिडेट होशील का. आणि काय झालेलं, त्यांच्या विरुद्ध लॉसूट झालेला की तुम्ही लिबरल वर्ड वापरू शकत नाही. मग त्यांनी नाव लिबर्टेरियन पार्टी नाव नवीन केल्यावर कोणालाच माहीत नव्हतं
0: हे
1: कोण आहे लिबर्टेरियन पार्टी. तर ती पब्लिसिटी द्यायची वगैरे, आणि खर्च सगळा त्यांचा होता. तर मी म्हणलं ठीक आहे, फक्त वेळ माझा जाणार. आणि मग मला त्याच्यात थोडीफार मजाही आली, आणि म्हणून मी 2025 साली पुन्हा जनरल फेडरल इलेक्शनमध्ये भाग घेतला बार्टन सीटसाठी.
0: राईट राईट. ओके. आणि म्हणजे तू, आपण गप्पा मारताना तू सांगितलंस की 2% मतावरनं तू उभं राहिल्यानंतर 6% मतं मिळाली, आणि त्याप्रमाणे तू म्हणजे कॅनव्हसिंग केलेलं होतंस.
1: खूप केलं कॅनव्हसिंगमध्ये, आणि कुकमध्ये 6% मिळाले. पण 6% मिळाले किंवा 8, 9, 10 किंवा 2 जिंकायला 2-party preferred 50.1 मेजॉरिटी मिळायला लागते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मायनर पार्टीज लोअर हाऊसमध्ये काहीच जिंकू शकत नाही, अपर हाऊसमध्ये जिंकू शकतात. कारण अपर हाऊसमध्ये एवढा वोट लागत नाही. आता न्यू साऊथ वेल्स अपर हाऊसमध्ये 42 अपर हाऊस मेंबर्स आहेत, आणि ऑल्टरनेट इलेक्शनला 21 उभे आहेत. तर 100/21 4.76, म्हणजे 4.77 जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही निवडून याल.
0: राईट. ओके.
1: म्हणजे त्याच्यात स्कोप जास्ती आहे.
0: येस येस. आणि काही विचार आहे परत उभं राहायचं?
1: अजून नक्की काय ठरवलेलं नाही. आता पुढची फेडरल इलेक्शन 2028 तेव्हा बघू.
0: राईट. ओके. विनय, एक हल्ली कुठच्याही डिस्कशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा किंवा AI हा शब्द नेहमी येतो आपल्या बोलण्यामध्ये येतो. प्रत्येकाची त्याच्याबद्दलची मतं वेगवेगळी असतात. कोणाला तो उपयोगी आहे वाटतं, कोणाला उपयोगी नाही असं वाटतं. तुझ्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, म्हणजे पॉडकास्टिंगमध्ये, लिखाणामध्ये, मॅगझिन्समध्ये, इझिनमध्ये, तुला काय वाटतं की AIचा त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे, आणि झाला आहे का? पहिली गोष्ट म्हणजे
1: खूपच झाला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे मला पहिल्यांदा AIचा खूप तिरस्कार होता. त्याचं कारण आम्हाला कशाला पाहिजे, आता आम्ही घातली 10-15 वर्ष आणि कौशल्य
0: मिळवलं.
1: आमचा जो कॉम्पिटेटिव्ह एज होता, आता काही लोक होती त्या पार्टीमध्ये सुद्धा पॉलिटिकल, त्यांना 3 वाक्य नीट लिहिता येत नव्हती. आता ते एकदम 25 पानाचं डॉक्युमेंट ग्रामॅटिकली करेक्ट 2-2 तासात किंवा 1/2 मिनिटात 2 प्रॉम्प्टने लिहून टाकतात. आणि दुसरं म्हणजे पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये सगळे पब्लिशर आणि लिटररी एजंट गेले 2 वर्ष हा प्रश्न विचारतात की कुठल्याही तऱ्हेने AI वापरलं का, आणि हो म्हणाला की तुम्ही गेला.
0: अच्छा.
1: नाही तुम्हाला घेणार.
0: पण ते कसं काय डिफरन्शिएट करू शकते?
1: थोडंफार करता येतं मला सुद्धा डिफरन्शिएट, कारण ते AIचे जे सगळे हेज्ड असतात स्टेटमेंट, म्हणजे इफ नॉट दिस दॅट कि ऑन द अदर हँड दिस म्हणजे ते स्ट्रॉंग ओपिनियन घेत नाही ऑन इट्स ओन. आणि मी स्ट्रॉंग ओपिनियन घेतो आणि बरीच लोक घेतात स्ट्रॉंग ओपिनियन, तर त्याच्यामुळे कळतं हे याच्यात ए आहे. पण अशी फेल प्रूफ मेथड नाही, कारण तुम्हाला यालाही सांगता येतं की हे संजय लेले नी लिहिलंय असंच लिही, त्याचं सॅम्पल जर तुम्ही दिलं त्यांना संजय लेले. सो आता हळूहळू लोक ॲक्सेप्ट करायला लागलेली आहेत. आता रिसर्च तरी ए आयमध्ये हो, आता पहिल्यांदा आम्ही पॉडकास्टिंगला आम्ही ठरवलं ट्रान्सक्रिप्ट पब्लिश करू. आता ट्रान्सक्रिप्ट ए आय पटकन करतं आणि त्याच्यात ए आयचा खरा वापर नाही, कारण आपल्याला सुद्धा करता येईल एक एक शब्द ऐकून लिहून आणि ते वाचावं लागतं, कारण काय काय ॲक्सेंट वेगळे असतात ते चुकतं. ए आय अमेरिकन ॲक्सेंट त्यांना बरोबर समजतो, बाकीचे थोडे चुकतात ते आपल्याला करेक्ट करता येतं, म्हणजे पुष्कळ तास वाचतात.
0: येस,
1: तर अशा ठिकाणी वापरावं ए आय आणि आम्ही वापरतो. पण हा जो मोठा प्रश्न आहे की जर उद्या ए आय जर कादंबरी लिहायला लागली, कविता लिहायला लागली, तर काय करायचं, हा प्रश्न अजून सुटलेला नाही
0: आहे. राईट, ओके, आय सी. आणि पण म्हणजे आता सध्याच्या लिखाणामध्ये ए आयचा उल्लेख, ए आयचा वापर करता येतो, केला जातो?
1: नॉन फिक्शनमध्ये खूप वापर केला जातो, खूप केला करतात. आता ह्या मेमो किंवा रिपोर्ट रायटिंग जर असेल कंपनीमध्ये तर ते खूपच करतात, कारण कंपनीचा सबस्क्रिप्शन कुठल्या अगदी पॉवरफुल ए आयचं असतं, तर पुष्कळ वापर कर. आणि त्याच्यामध्ये काही मला चुकीचं आहे असं वाटत नाही. डायग्नॉस्टिक मॅन्युअल असेल तर त्याचं तू ऑथराइज असं नसतं ना, त्याच्यात बरेच लोकांचं हे असतं ते हे, किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असेल,
0: त्याच्यात कॉम्पिटिटिव्हनेस काही नसतो.
1: हा, ते ऍक्युरेट पण दुसरं म्हणजे असं काही कोणी भाव मारत नाही मी लिहिला इन्स्ट्रक्शन मॅन्युअल.
0: अच्छा,
1: भाव मारण्यासारखं काही नाही.
0: राईट,
1: पण ऑथरशिप मध्ये कॉपीराइट पण असतो आणि तो क्लेम करायला हे तुमचंच काम पाहिजे, नाहीतर चिटिंग आहे असं होतं. आता शाळेमध्ये पण खूप प्रॉब्लेम यायला लागले, शाळा कॉलेजेसमध्ये असाइनमेंट मुलं ए आयनी करून सबमिट करतायत आणि त्याचं पण त्यांनी आता मग तो ए आय फाइंडर काढले. म्हणजे अजून हा प्रश्न सगळ्या तऱ्हेने सुटलेलाच
0: नाही
1: की काय आयडियल करावं असं.
0: आणि म्हणून सगळे म्हणजे सगळ्या पॉलिटिशियन्स सगळ्याच आपल्याच देशातले नाही बाकीच्या देशांमधले सुद्धा विचार करतायत की ते कसं करावं, काय करावं, कंट्रोल करावा नाही करावा, या सगळ्याच गोष्टी आपण दररोज पेपरमध्ये रेडिओमध्ये वगैरे ऐकतोच, नाही का? तू कवितेचा उल्लेख केलास आणि मी तुझी एक अतिशय सुंदर कविता, आणि मी तुला फोन करून सांगितलं मी ती कविता ऐकल्यानंतर, द टेम्पल ऑफ लाईफ, आणि ती कविता मी यूट्यूबवर वाचली. तर मंडळी तुम्हाला द टेम्पल ऑफ लाईफ ही कविता यूट्यूबवर जर ऐकायला मिळाली तर मी म्हणेन की ती जरूर ऐका. अतिशय सुंदर कविता आहे, अतिशय चांगली लिहिलेली आहे. तर त्या कवितेबद्दल तू काय सांगशील?
1: बरं, पहिलं म्हणजे मी कवी नाही, मी पॉलिटिशियन पण नाही असं म्हणतो, कारण निवडून आलो नाही. आणि कविता एकदाच लिहिली आहे आणि ते खरं बघायचं तर त्या कविताचा पण जो तंत्र असतं ते हल्ली कोणी फॉलो नाही करत. म्हणजे मीटर रिदम, तर मी ती कवितासारखी कविता नाही लिहिली, पॅरेबल म्हणजे शॉर्ट स्टोरी, छोटी गोष्ट अशी लिहिली आहे. आणि तेव्हा लिहायला मला पुष्कळ मजा आली. त्याचं ट्रान्सक्रिप्ट पण आहे सॅविस्ट्रेटवर, नुसतं वाचायचं असेल तर. पण त्याच्यानंतर कधी मी लिहिलं नाही, मी स्वतःला कवी मानतच नाही. आणि कवी खरं कविता लिहिणं म्हणजे ते टेनिसनचं बॅलड होतं चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड, तर त्याच्यात ते मीटर आणि रिदम घालण्यात खूप एफर्ट घ्यावा लागतो. आणि हल्ली काही म्हणजे कादंबरीत सुद्धा लोक घेत नाहीत एफर्ट कथानक करण्याचा, तो रचना स्ट्रक्चर करण्याचं, नुसतंच काहीतरी मिएंडरिंग वेवर्ड कसं वेळ वाकडं लिहितात. तसं आता काही लोकांना वाटतं की सेंटेन्स फ्रॅगमेंट जर लिहिले तर झाली कविता, तसं नाही आहे.
0: राईट, पण म्हणजे मी त्या कवितेमधल्या चार ओळी ज्या मला आवडल्या, आय स्लीप, आय एम फॉलिंग, आय एम गोइंग टू डाय, आय डोंट वॉन्ट टू डाय सो सून, सडनली आय फील अ रोप अराउंड माय वेस्ट, अ स्ट्रॉंग टक पुल्स मी अपराईट, रेझिलियन्स शी फाउंड मी, पर्पज ही पॉइंट्स द रे, रिझन ही शोज मी हाऊ गुडविल शी विल रिमेंबर द वे. म्हणजे मला ती कविता ऐकली आणि वाचली त्यावेळेला ह्या ओळी इतक्या भावल्या, म्हणून म्हटलं की आज डेफिनेटली त्या चार ओळी वाचाव्या आणि ती कवितेचा उल्लेख करावा. तर मंडळी जरूर ती कविता ऐकायला मिळाली तर पाहायला मिळाली यूट्यूबवर ऐकायला मिळाली तर ती जरूर. त्या कवितेचं नाव आहे द टेम्पल ऑफ लाईफ. विनय, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या म्हणजे कितीही वेळ हा कमीच पडणार आहे, पण आज तू स्टुडिओमध्ये आलास, आम्हाला सगळी तू माहिती दिलीस, तुझ्या नॉवेल्सबद्दल सांगितलं आणि पुन्हा एकदा आपण उल्लेख करून सांगू की ड्रीम्स ऑफ ऑर्फन्स हे नॉव्हेल 4 ऑक्टोबरच्या ऑस्ट्रेलियन मराठी सिनियर्स असोसिएशनच्या प्रोग्रॅममध्ये उपलब्ध असेल. तिथे विक्री त्याची तू करणार आहेस आणि तिथे तू लोकांशी बोलू शकतील, लोक तुला प्रश्न विचारू शकतील, लोक तुला भेटू शकतील, तर हे नॉव्हेल तिकडे अव्हेलेबल असेल. तर खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा अशीच तुझ्याबरोबर गप्पा मारायला वेळ मिळावी असं आशा करून आपण आजचा कार्यक्रम संपवूया. मंडळी, आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल असा अशी आशा करून संदेश गुडी आणि मी संजय लेले आपला निरोप घेतो. कळावे लोभ असावा ही विनंती.
2: धन्यवाद संजय काका आणि विनय कोळेटकरजी. कार्यक्रम खूपच छान सुंदर झाला आणि खूप काय शिकायला भेटलं आम्हाला कार्यक्रमात. आता आपण पुढे ऐकणार आहोत सिडनी डायरी.

0: नमस्कार, मी डॉक्टर प्रार्थन वडनेरकर आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करीत आहे सिडनी डायरी. यामध्ये आपण ऐकणार आहोत काही स्थानिक घडामोडी, सविस्तर बातम्या आणि शेवटी काही रंजक गोष्टी. काही स्थानिक घडामोडी. भारतात गणेशोत्सव म्हटलं की पुणे आणि मुंबई डोळ्यासमोर येतात. पुण्याच्या रस्त्यांवरचा ढोल ताशांचा आवाज, गणपती मंडळाची लगबग, आरती, प्रसाद आणि मिरवणुकींचा उत्साह, तर मुंबईत मोठमोठ्या गणपतींचं दर्शन आणि विसर्जनाची भव्य मिरवणूक. गणपतीचा हा उत्साह फक्त घराघरात नाही तर संपूर्ण शहराला काही दिवस एक वेगळ्याच उत्साहात घेऊन जातो. पण आता हीच परंपरा सिडनीमध्येही आपल्याला अनुभवायला मिळते. सिडनीमध्ये यंदा गणेश चतुर्थी 15 सप्टेंबरला होती आणि 25 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस सिडनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीचे कार्यक्रम सुरू आहेत. हेलन्सबर्गमध्ये 19 सप्टेंबरला विसर्जन पूर्वांगम आणि 20 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता विसर्जन आहे. तर ग्लेनफील्ड कम्युनिटी हॉलमध्ये 20 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता गणेशोत्सव आहे. कॅसर हिल, मार्सडन प्राव आणि इतर भागातही गणपतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. म्हणजे सिडनीमध्ये राहूनही गणपतीचा उत्साह साजरा करण्यासाठीची आपल्याला पर्यायांची कमी नाही. आणि या सगळ्या एक नाव नक्की लक्षात ठेवा, ते म्हणजे शिवगर्जना ढोल ताशा पथक. गणपतीच्या कार्यक्रमात ढोल ताशांचा आवाज सुरू झाला की वातावरणच बदलून जातं. आरती आणि गणपती बाप्पाच्या जयघोषानंतर ढोल ताशांचा ताल सुरू झाला की क्षणभर असं वाटतं की आपण सिडनीमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या एखाद्या गणपतीच्या मिरवणुकीत उभे आहोत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं शिवगर्जना ढोल ताशा पथक सिडनी यांच्याकडूनही विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग आणि परफॉर्मन्स दिले जाणार आहेत. त्यामुळे गणपतीचा कार्यक्रम निवडताना ढोल ताशांचा कार्यक्रम कुठे आहे हे देखील तुम्ही नक्की बघा. आपण भारतापासून 1000 किलोमीटर दूर जरी असलो तरी काही गोष्टी डिस्टन्समुळे बदलत नाही. गणपतीची आरती, मोदकांचा प्रसाद, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल ताशांचा तो आवाज, हे सगळं सिडनीमध्ये आपल्याला आपल्या घरची आठवण करून देतं. त्यामुळे या दिवसात तुम्ही तुमच्या जवळच्या गणपतीचा कार्यक्रम असेल तर तो नक्की बघायला जा, कुटुंबाला घेऊन जा, मुलांनाही हा अनुभव द्या. आणि हो, शिवगर्जनाच्या ढोल ताशांच्या तालावर काही फोटोज आणि व्हिडिओज काढायला विसरू नका, कारण काही मेमोरीज फक्त मनात ठेवायच्या नसतात, इंस्टाग्रामवरही टाकायच्या असतात, नाही का? कधी कधी ऋतू बदलला हे कॅलेंडर बघून कळत नाही, तर सकाळी घराबाहेर पडल्यानंतर जाणवतं. हवा थोडी बदललेली असते, सकाळच्या उन्हात एक वेगळीच मजा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांवर नवी फुलं दिसायला लागलेली असतात. सिडनीमध्ये स्प्रिंग म्हणजे असंच काहीच असतं. अशाच स्प्रिंगचा आनंद घ्यायचा असेल तर या विकेंडला पॅरामॅटा पार्कमध्ये एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. 19 आणि 20 सप्टेंबरला पॅरामॅटा पार्कमधल्या प्रसिद्ध विस्तारिया गार्डनमध्ये विकेंडला विस्तारिया हा फ्लॉवर फेस्टिवल होणार आहे. आणि यावेळी बागेत तब्बल 18,000 पेक्षा जास्त स्प्रिंग फ्लॉवर्स फुलणार आहेत. फेस्टिवल्स साधारण सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत असणार आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एंट्री फ्री आहे. त्यामुळे लाईव्ह म्युझिक, फॅमिली ऍक्टिव्हिटीज, एंटरटेनमेंट, फूड आणि कम्युनिटी स्टॉल सुद्धा देखील तिथे असणार आहे. या फुलांची खासियत म्हणजे त्याचा ब्लॉसमिंग सीझन हा फार मोठा नसतो, साधारण 2 ते 3 आठवडे. त्यामुळे सध्या ही फुलं पाण्याची जी संधी आहे ती फार मोठी नाही. तुम्ही पॅरामॅटा पार्कमधल्या विस्टेरिया गार्डनला याआधी कधी भेट दिली आहे का? नसेल दिली तर यावेळी नक्की जाऊन बघा. आणि स्प्रिंगची गंमत अशी आहे, तो येतो तेव्हा काही मोठा आवाज करत नाही पण त्याच्या येण्याची चाल सगळीकडे दिसायला लागते. एखाद्या झाडावरचं पहिलं फूल, सकाळचं थोडं उबदार ऊन, विकेंडला बाहेर पडण्याची इच्छा, बस स्प्रिंग आला असं समजायचं. त्यामुळे या विकेंडला काही स्पेशल प्लॅन नसेल तर पॅरामॅटा पार्कचा हा फ्लॉवर फेस्टिवल नक्की लक्षात ठेवा. 500 मुलं म्हणजे जनरेशन अल्फा. त्यांचा विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याची पद्धत आणि शिकण्याची पद्धत आपल्या पिढीपेक्षा नक्कीच वेगळी आहे. हीच मुलं अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मराठी असोसिएशन सिडनी इंगतर्फे अंडरस्टँडिंग द माइंड ऑफ चाइल्ड हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुलांचं इमोशनल वेलबिंग, रेझिलियन्स, लर्निंग आणि ग्रोथ, तसेच न्यूरोडायव्हर्सिटी, भारतीय संस्कार आणि मल्टीकल्चरल ऑस्ट्रेलिया यामधील समतोल अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे हा पॅनल डिस्कशन अँड क्वेश्चन अँड आन्सर्सचा कार्यक्रम असल्यामुळे पालक आणि आजी आजोबांना आपल्या प्रश्नांची थेट उत्तरही मिळू शकणार आहेत. हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजता 97 हॅड्राय स्ट्रीट येथे होणार आहे. मासिक सदस्यांसाठी 2 अडल्टची तिकीटं $5 तर नॉन मेंबरसाठी $10 ती तिकीट असणार आहेत. सालाबाद प्रमाणे 2026 श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 श्री मंदिर ओव्हन येथे आपण सर्व भेटणार आहोत. 1977 साली ऑस्ट्रेलियातील पहिले हिंदू मंदिर म्हणून श्री मंदिर याची गणना आहे. साधारण 1980 सुमारास ओव्हन मंदिरात काही मराठी मंडळी एकत्र आली आणि तिथे गणपती उत्सव सुरू केला आणि तो आजपर्यंत सुरू आहे. श्री मंदिरातच मराठी मंडळ मासी सुरू करण्याची मुहूर्तमेढ झाली. नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता श्री गणेश पूजा सुरू होईल. साधारण 11:30 सुमारास महाआरती संपन्न होईल. दुपारी 12 नंतर श्री मंदिर स्थानी महाप्रसादाचे वितरण केले जाईल. आपणास महाप्रसाद तयार करण्यासाठी आर्थिक मदत करावयाची असल्यास कृपया श्री भूषण परंदीकर, शिरीष रबडे, श्री मंदार मराठे, श्री दिलीप कानेटकर यांच्यापैकी कोणालाही त्वरित संपर्क साधावा ही विनंती. आपल्या आर्थिक मदतीनेच आपला गणेश उत्सव अधिक जोमाने व उत्साहात साजरा होऊ शकेल. याचबरोबर महाप्रसाद व पूजा आयोजनासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. त्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शिरीष रबडे किंवा मंदार मराठे यांना संपर्क साधावा. महाप्रसादासाठी आपण सर्वांनी पोळ्या देण्यासाठी विनंती करण्यात येते. ज्यांना पोळ्या देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शरद कानेटकर यांना फोनद्वारे संपर्क साधावा. प्रत्येक कुटुंबाने साधारण 25 पोळ्या आणाव्यात ही विनंती. तसेच आपण श्री दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी श्री मंदिरात येत असाल तर कृपया श्री भूषण करंदीकर, श्री ब्रबडे आणि श्री कानेटकर, श्री मंदार मराठे आणि शरद कानेटकर यांपैकी कोणालाही संपर्क साधून RSVP देऊ शकता. श्री मंदिर उत्सव समिती ज्या अंदाजांनी महाप्रसाद बनवता येईल. आम्हाला खात्री आहे की श्री मंदिर स्थानी म्हणजेच 2286 कंबरलँड रोड ओव्हन येथे रविवारी दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी आपली भेट होईलच. पण त्या अगोदर आम्हाला RSVP देण्यास विसरू नका. शिवम डान्स क्रिएटिव्ह आणि HEACC घेऊन येत आहे एक विशेष सांस्कृतिक आणि निधी उभारणीचा कार्यक्रम अलुगम. ऑस्ट्रेलियातील पहिल्या हिंदू शाळेच्या निर्मितीसाठी HEACC कटिबद्ध आहे. भारतीय संस्कृती, मूल्ये आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा वारसा जपणारी ही शाळा साकारण्यासाठी तुमचा प्रत्येक पाठिंबा अत्यंत मोलाचा आहे. हा भव्य कार्यक्रम पाहण्यासाठी आणि या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी नक्की या. ठिकाण आहे टॉम मानर थिएटर, सरी हिल्स, न्यू साऊथ वेल्स. दिनांक शनिवार 7 नोव्हेंबर. वेळ 3:30 ते 6:30 पर्यंत. अधिक माहितीसाठी भेट द्या HEACC.org.au. आजच आपली तिकिटे बुक करा आणि हा संदेश आपल्या मित्रपरिवारात व्हॉट्सअप ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करून या उपक्रमाला मनापासून साथ द्या. आता आपण पर्यावरणाच्या संबंधित काही रंजक माहिती ऐकू. हे रंजक गोष्टी. स्प्रिंग म्हणजे फक्त फुलं किंवा सुंदर हवामान नाही. ऑस्ट्रेलियात स्प्रिंग सुरू झाला की निसर्गात आणखी एक बदल दिसायला लागतो. ते म्हणजे सापसुद्धा याच वेळी बाहेर पडायला सुरुवात करतात. थंडीच्या महिन्यात तुलनेने कमी असलेले ॲक्टिव्ह असलेले साप आता ऊन शोधत बाहेर येतात. त्यामुळे बुशवॉक, पार्क किंवा अगदी आपल्या बॅकयार्डमध्ये फिरताना थोडं जास्त अलर्ट राहण्याची गरज आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये सर्पदंश वॉर्मर मंथ्समध्ये जास्त होतात, विशेषतः बुशवॉकिंग आणि गार्डनिंगसारख्या ॲक्टिव्हिटीज करताना. आता प्रश्न असा पडतो की स्प्रिंगमध्ये साप जास्त का दिसतात? साप आपलं बॉडी टेम्परेचर स्वतः मेंटेन करू शकत नाही, त्यांना बाहेरची उष्णता लागते. म्हणून सकाळच्या उन्हात रॉक, पाथवेज किंवा गरम झालेल्या सरफेसवरती दिसू शकतात. स्प्रिंगमध्ये ब्रीडिंग सीझन्समुळेही त्यांची हालचाल वाढते. एका माहितीनुसार रेड बेलीड ब्लॅक स्नेक्स स्प्रिंगमध्ये मेटिंग ॲक्टिव्हिटीज खूप वाढवतात आणि काही अभ्यासानुसार असं म्हणतात की मेल साप त्याचा मेट शोधताना एका दिवसात तब्बल 1.5 किलोमीटरपर्यंत फिरू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट, साप दिसला म्हणजे तो तुमच्यावर हल्ला करणार असं अजिबात नाही. न्यू साऊथ वेल्स गव्हर्नमेंट सांगतं की साप नॅचरली अग्रेसिव्ह नसतात आणि शक्यतो माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न. बहुतेक बाविट्स तेव्हा होतात जेव्हा सापाला पकडण्याचा, मारण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पार्कमध्ये किंवा वॉकिंग ट्रॅकवर साप दिसला तर थांबा, शांतपणे मागे या आणि त्याला जाण्यासाठी जागा द्या. त्याला पोक करण्याची किंवा फोटो काढण्याची किंवा त्याच्याजवळ जाण्याची अशावेळी अजिबात गरज नसते. आणि मुलं किंवा पेट्स असतील तर थोडी एक्स्ट्रा काळजी घ्या. वॉकिंग करताना शक्यतो ट्रॅकवर राहा, कवर्ड शूज घाला आणि लांब गवत, लॉग्स किंवा रॉकच्या पाईल्समध्ये हात पाय घालू नका. बॅकयार्डमध्ये ग्रास व्यवस्थित ठेवणे, वूड पाईल्स नीट सांभाळणे आणि फूड स्क्रॅप्समुळे घूस किंवा उंदीर आकर्षित होणार नाहीत याची काळजी घेणं अशावेळी उपयोगी ठरतं. कारण जिथे रोडंट्स म्हणजेच हे उंदीर किंवा घूस यांसारखे प्राणी आहेत तिथे सापांसाठी फूड सोर्स तयार होतो. म्हणून या स्प्रिंगमध्ये एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, फुलांकडे बघताना जमिनीकडेही एकदा बघा. स्प्रिंगचा आनंद नक्की घ्या, पार्क्समध्ये फिरायला जा, बुश वॉक करा, पण थोडं स्नेक स्मार्ट पण व्हा. साप दिसला तर घाबरायचं नाही, हिरो बनायचं नाही, फक्त डिस्टन्स ठेवायचं आणि त्याला त्याचा रस्ता द्यायचा. शेवटी आपण त्यांच्या घरात फिरायला जातोय, थोडी जागा आता आपण त्यांनाही देऊया. आपण एल निनो हा शब्द अनेकदा ऐकतो, पण यावेळी त्याच्याकडे थोडस जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. पॅसिफिक ओशन मध्ये सध्या एल निनो खूप वेगाने मजबूत होत आहे आणि ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या म्हणजेच बॉम्बच्या माहितीनुसार हा इव्हेंट 1950 पासूनच्या रिलायबल रेकॉर्ड्स मधला सर्वात स्ट्रॉंग एल निनो ठरू शकतो. सध्या सेंट्रल पॅसिफिक मधलं समुद्राचं तापमान ऍव्हरेज तापमानापेक्षा 2.5 डिग्रीने जास्त आहे आणि मॉडेलनुसार ते पुढच्या काही काळात 3 डिग्रीपेक्षा जास्त वाढू शकतो. म्हणजेच पॅसिफिकमध्ये सुरू झालेली ही गोष्ट ऑस्ट्रेलियापासून 1000 किलोमीटर दूर असली तरी त्याचा परिणाम आपल्या हवामानावरती होऊ शकतो. आता ऑस्ट्रेलियामध्ये याचा अर्थ काय? एल निनोमुळे सध्या ईस्टर्न आणि सदर्न ऑस्ट्रेलियामध्ये स्प्रिंग आणि अर्ली समरमध्ये कमी पाऊस आणि जास्त तापमानाची शक्यता वाढते. त्याचा परिणाम ॲग्रिकल्चर, वॉटर अवेलेबिलिटी, बुशफायर कंडिशन्सवर होऊ शकतो. ब्युरोच्या ऑक्टोबर ते डिसेंबर आउटलुकनुसार ऑस्ट्रेलियाच्या बहुतांश भागात टेम्परेचर हे ॲव्हरेजपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तर साऊथ ईस्टर्न ऑस्ट्रेलियामधील काही भागात रेनफॉल बिलो ॲव्हरेज राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि टास्मेनियासारख्या भागांकडे विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्ट्रॉंग एल निनो म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये नक्कीच ड्राऊट किंवा दुष्काळ किंवा हीट वेव्ह होणारे असं नाही. वेदर हा एका फॅक्टरमुळे ठरत नाही. इंडियन ओशन डायपोल, सदर्न अन्युलर मोड किंवा आसपासच्या समुद्राचं तापमान आणि इतर वेदर सिस्टीम यांचाही त्याच्यावरती मोठा परिणाम असतो, प्रभाव असतो. उदाहरणार्थ 2023 एल निनोमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर हा ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात कोरडा 3 महिन्यांचा पिरियड होता, पण नंतर ईस्ट कोस्ट स्टॉर्म्स आणि ट्रॉपिकल सायलॉन्समुळे इतका मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला की हा एल निनो 3 महिन्याचा होता हे आपण साफ विसरून गेलो. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एल निनोचा परिणाम फक्त पावसापुरता मर्यादित नाही, जास्त उष्ण वातावरण आणि कोरडी व्हेजिटेशन यामुळे फायर वेदरचा धोका वाढू शकतो. तर समुद्राचं तापमान वाढल्यामुळे मरीन हीट वेव्ह आणि कोरल ब्लिचिंगचा देखील धोका वाढतो. आणि सध्या साऊथ ईस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या जवळचे समुद्राचे तापमान काही भागात ॲव्हरेजपेक्षा 2 ते 3 डिग्रीने जास्त आहे, त्यामुळे ही चिंता तर अधिक वाढते. म्हणूनच पुढचे काही महिने ऑस्ट्रेलियासाठी हवामानाच्या दृष्टीने इंटरेस्टिंग असणार आहेत. एका बाजूला स्प्रिंगची फुलं, दुसऱ्या बाजूला वाढतं तापमान आणि पॅसिफिक ओशनमध्ये तयार झालेला हा फार मोठा एल निनो. आपण सिडनीमध्ये असलो तरी त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर पाऊस, तापमान, वॉटर रिसोर्सेस आणि बुशफोर कंडिशन याच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे हवामानाच्या बातम्या फक्त आज पाऊस आहे की नाही एवढ्या पुरत्या न पाहता त्यामागे नक्की काय घडतंय हे समजून घेणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. मी प्राक्तन वडनेरकर सिडनी डायरीचा हा भाग इथे संपवतो. अशाच काही रंजक गोष्टींसह पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. धन्यवाद.
1: धन्यवाद प्रकटन वडनेरकर. पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्याआधी आपण डेमेन्शिया सप्ताहाबद्दल जाणून घेऊया आणि एक छानसं गाणं ऐकूया.
2: श्रोते हो, एक निवेदन. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर ते रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 हा आठवडा डिमेन्शिया ऍक्शन वीक म्हणून साजरा केला जातो. 2026 डिमेन्शिया ॲक्शन वीकचे सूत्र इट्स टाईम टू टॉक अबाउट डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश याविषयी बोलण्याची आता वेळ झाली आहे असे आहे. डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश या आजाराविषयी मोकळेपणाने बोलणे, लोकांच्या मनातील या आजाराबद्दलच्या गैरसमजुती दूर करणे, स्मृतिभ्रंश बाधित व्यक्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना समजून घेणे आणि त्यांना जमेल त्या पद्धतीने आधार देणे, मदत करणे हाच हा आठवडा साजरा करण्यामागचा उद्देश आहे. डिमेन्शिया ऑस्ट्रेलिया या संस्थेने या आठवड्यात डिमेन्शिया संदर्भात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. www.dementia.org.au या संकेतस्थळावर जाऊन आपण या कार्यक्रमांसंबंधी अधिक माहिती मिळवू शकता. dementia.org.au या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या आणि आपल्या नजीकच्या कार्यक्रमाला जरूर हजेरी लावा.

0: पुढच्या आत्ता आपण ऐकणार आहोत पुढचा कार्यक्रम सूर तेचा छेडिता या नवीन मासिक मालिकेचा पहिला भाग. या भागात आपण ऐकूया सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्याविषयी सादर करीतील अतुल वागले.
1: आणि अशीच इतर
2: नमस्कार श्रोते हो, सूर तेच छेडिता या नवीन मासिक कार्यक्रमाच्या पहिल्या वहिल्या भागात मी अतुल वागळे आपल्या सर्वांचं सुरेल स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण दर महिन्याला एका कलाकाराविषयी त्यांची कला, त्यांची गाणी, त्यांची जडणघडण, त्यांचं वेगळेपण आणि अशीच इतर मनोरंजक माहिती देखील ऐकणार. तर सूर तेच छेडिता या नवीन मासिक मालिकेच्या पहिल्या भागात आपण अशा एका गायिकेची सुरेल ओळख करून घेणार आहोत जिचा आवाज आपल्या घरातल्या कुणातरी जवळच्या व्यक्तीसारखा वाटतो. आपल्यासाठी मी घेऊन आलोय असा एक आवाज जो संगीतातील एक माणिक देखील आहे. आता इतक्या ओळखीवर मी कोणाविषयी बोलतोय हे तुम्ही ओळखला असेलच. मी बोलणार आहे अभिजात भारतीय संगीतातील शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत, ठुमरी आणि असेच विविध गायन प्रकार आत्मसात करून आपल्या शैलीत अत्यंत सोज्वळ आवाजात सादर करून संगीत रसिकांच्या आणि कानसेनांच्या मनात आपलं एक वेगळं आणि अढळ स्थान निर्माण करणाऱ्या प्रख्यात गायिका पद्मश्री श्रीमती माणिक वर्मा यांच्याविषयी. माणिकताईंचं गाणं ऐकलं की नेहमी एक शांत प्रसन्न भाव मनात दाटून येतो आणि म्हणूनच या मालिकेची सुरुवात त्यांच्या नावाने करावी असं मला वाटलं. तर सुरुवात करूया या संत नामदेवांच्या माणिक वर्मांनी गायलेल्या सुप्रसिद्ध अभंगापासून. संगीत आहे बाळ माटे

ऐकलत ना, किती भावपूर्ण गायन आहे ते. हा अभंग ऐकल्यावर मूर्तिमंत भक्ती उभी असा भक्तिभाव दाटून येतो की नाही मनात. आणि हेच माणिक त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. अर्थात त्यांच्या गाण्यातली ही वैशिष्ट्य मी वेगळी तुम्हाला कोणाला सांगायला हवीत असं नाही. तर माणिकताईंचा जन्म 16 मे 1926 रोजी हिराबाई आणि बळवंत दादरकर या दाम्पत्याच्या पोटी पुण्यात माणिक दादरकर म्हणून झाला. छोट्या माणिकला संगीताची आवड होतीच, पण ती ओळखली आणि जोपासली त्यांच्या आईने. हिराबाई दादरकरांनी आपलं गायिका बनण्याचं स्वप्न माणिक मार्फत पूर्ण केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी त्यांनी लागेल ते प्रोत्साहन आणि पाठबळ पुरवलं, मेहनत करून घेतली आणि एक परिपूर्ण गायिका घडवली. सुरुवातीला माणिकताईंचं शिक्षण पुण्यातील भारत गायन समाजाच्या श्री भोपे गुरुजींकडे झालं. त्यानंतर उस्ताद इनायत खां, अजमत हुसेन खां, पंडित जगन्नाथ बुवा यांच्या तालमीत त्यांचा शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम होत गेला. त्यांनी हिराबाई बडोदेकर आणि श्री सुरेश बाबू माने यांच्याकडे किराणा घराण्याच्या गायकीचं, तर श्री भोलानाथ भट यांच्याकडे ठुमरी गायकीचं शिक्षण घेतलं. किराणा घराण्याची गायकी म्हणजे तानांचा मोकळा वापर आणि स्वरांची लयबद्ध मांडणी. आणि आधी म्हटल्याप्रमाणे माणिकताईंच्या गाण्यात हे अगदी सहजपणे दिसून येत. भावगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीताबरोबरच माणिकताईंनी नाट्यगीत देखील गायली आहेत. त्यांची गायकी थोडी बालगंधर्व बाजाची होती असं म्हणतात. त्या स्वतः देखील म्हणत असत की मी नारायण रावांची गायकी खूप ऐकली आणि त्यातून खूप शिकले देखील. फक्त गाण्यातला आक्रमकपणा सोडून लढिवाळपणा जोपासला. पण ते असो, या विश्लेषणात न पडता सूरतेच छेडिता कार्यक्रमात आपण पुढे आनंद घेऊया एका नाट्यगीताचा. मानापमान नाटकातील या पदाचे गीतकार आहेत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि संगीतकार आहेत गोविंदराव टेंबे, स्वर अर्थातच माणिकताई.

या दोनच उदाहरणावरनं त्यांची कलेची किंवा आवाजाची म्हणा रेंज ज्याला म्हणतो पोहोच किती दूरपर्यंत होती याचा अंदाज पुन्हा नव्याने येतो असं मला म्हणावं असं वाटतं. मी खुद्द संगीतातला जाणकार नाही, पण ही अत्यंत दोन वेगळ्या जातीची गाणी ऐकून माणिक त्यांच्या रेंजची पुन्हा एकदा जाणीव होते. आणि ह्याची सुरुवात त्यांच्या बालपणीत झाली होती. त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम वयाच्या केवळ 13व्या वर्षी झाला होता, माहिती आहे का तुम्हाला? आणि अर्थातच या कार्यक्रमानंतर त्यांची कीर्ती सतत वाढतीच राहिली. त्यांनी सुरुवात केली भावगीत गायिका म्हणून, पण नंतर त्या नाट्यसंगीताकडे वळल्या. त्यांचा आवाज भारदस्त तरीही सुरेल आणि सोज्वळ आहे. गाण्यातली तन्मयता, शब्द प्रधानता आणि सूर प्रधान गायकीवरची समान हुकूमत आणि भावगीत सुगम संगीतापासून नाट्यसंगीतापर्यंत सगळ्या गायन प्रकारात लिलया फिरणारा आवाज, याबरोबरच शिस्त, कष्ट घेण्याची तयारी आणि कोणाशीही स्पर्धा अथवा कोणाचीही नक्कल न करता स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारी गायकी, या सगळ्या गुणसमुच्चयामुळे त्यांची लोकप्रियता कायम वाढतीच राहिली. त्यांच्या काळात अनेक दिग्गज गायिका होत्या, पण माणिकताईंची शैली पूर्णपणे स्वतंत्र आणि सहज होती. जणू कोणाशी स्पर्धा किंवा नक्कल करण्यासाठी त्या कधी गायल्याच नाहीत. 1955 साली सुरू झालेल्या आणि उदंड प्रेम लाभलेल्या गीत रामायणात देखील गायची त्यांना संधी मिळेल. गीत रामायण हे मराठी संगीत विश्वात एक सांस्कृतिक पर्व मानलं जात आणि त्यात सुद्धा माणिकताईंच्या गाण्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. तर सूरतेच छेडिता कार्यक्रमात इथे ऐकूया त्यांचं एक वेगळं आणि कदाचित फार प्रसिद्ध नसलेलं एक गाणं. गाण्याचे गीतकार आहे राजा बडे, संगीतकार दत्ता डावसेकर आणि स्वर अर्थातच माणिकताईंचा.

हे तिसरं आणि वेगळ्याच प्रकारचं गाणं त्यांची विविध गायन प्रकारातली हुकूमत दाखवून द्यायला पुरेसं ठरावं असं मला वाटतं. अशाच तऱ्हेची माणिकताईंनी आपल्या कारकिर्दीत शेकडो गीतं रेकॉर्ड केली. मराठी सोबतच हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषेतही त्यांनी आपला सुरेल ठसा उमटवला. तरीही माणिकताईंच्या गायकीची ही खासियत म्हणता येईल की प्रत्येकाला तो आवाज आपल्या जवळचा, अगदी आपल्या घरातल्या मुलीचा वाटे. त्यांची गाणी ऐकली की वाटतं ही तर आपल्याला देखील गाता येतील. गायला लागल्यावर त्यातली मेहनत कळते. माणिकताईंच्या शब्दात सांगायचं झालं तर गाणं सहज साध्य वाटलं पाहिजे, पण त्यामागची मेहनत मात्र श्रोत्यांना दिसता कामा नये. शुभं करोति कल्याणम सारखी प्रार्थना, घन निळा लढीवाळा सारखं ळचा अनुप्रास असलेलं गीत, हसले मनी चांदणे, सावळाचं रंग तुझा यासारखी अवीट गोडीची भावगीत, कबीराचे विणतो शेले, अमृताहुनी गोड, कौसल्येचा रामबाई, क्षणभर उघडी नयन देवा यासारखी भक्तिगीत, नरवर कृष्णा समान, स्वकुल तारक सुता, खरा तो प्रेमा, नाथ हा माझा यासारखी एकाहून एक उत्कृष्ट नाट्यगीत आणि असंख्य चित्रपट गीत माणिकताईंच्या खजिन्यात जमा आहेत, जी अजूनही संगीत प्रेमींच्या हृदयावर कोरलेली आहेत. दुर्दैवाने त्यांनी एकूण किती गाणी गायली, प्रत्येक भाषेत किती गाणी गायली याचा अधिकृत आकडेवारी मला कुठेही उपलब्ध झाली नाही. पुन्हा माणिकताईंचे शब्द वापरायचे तर माणिकताई स्वतः म्हणत असत की स्वरांच्या माध्यमातून जर कलाकार तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधू शकला तर तो खरा गायक. कदाचित म्हणूनच त्यांची गाणी आपल्याला सहज भावतात. त्यांनी सहजपणे घेतलेल्या ताना, मुरक्या, आलाप आपल्याला मोहून टाकतात, गायन सहज साध्य वाटायला लावतात आणि हे त्यांच्या गायकीचंच यश म्हणायला. आणि म्हणूनच पुलं त्यांना गान देवता म्हणण्याऐवजी गान दुहिता म्हणतात. सुरतेच छेडिता या कार्यक्रमात पुढे ऐकूया माणिकताईंच्या स्वरातलं, पुलंनी संगीतबद्ध केलेलं राजा बडे यांचं अजून एक गीत.

लेखक गीतकार श्री अमर वर्मा यांच्याशी लग्न झाल्यावर माणिक दादरकर या सौ माणिक वर्मा झाल्या. या यशस्वी आणि प्रतिभावान गायिकेने आपल्या आयुष्यात पत्नी, आतिथ्यशील गृहिणी, प्रेमळ आणि कुटुंब वत्सल माता या भूमिका देखील तितक्याच तन्मयतेने रंगवल्या. भारती आचरेकर, वंदना गुप्ते या मराठी कलाकार, तसेच राणी वर्मा या सुप्रसिद्ध गायिका आणि अरुणा जयप्रकाश या माणिक त्यांच्या मुली. रसिकांच्या आणि कुटुंबाच्या प्रेमाबरोबरच माणिकताईंच्या संगीत विश्वातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. त्यांना 1974 साली भारत सरकारकडून प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1986 मध्ये राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीने दिलेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार, या व्यतिरिक्त लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव असे अनेक सन्मान त्यांना लाभले. या जागी सूरतेच छेडिता कार्यक्रमात पुढे ऐकूया माणिकताईंच्या स्वरातील एक प्रसिद्ध प्रार्थना, जी लिहिली आहे रा.ना. पवार यांनी, तर संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

ही प्रार्थना माहित नाही असा मराठी रसिक दुर्मिळ म्हणावा लागेल. ही आणि या तऱ्हेची अशी असंख्य गाणी गाऊन स्वतःची वेगळी शैली निर्माण करून संगीताच्या सर्व प्रकारात सारख्याच सहजतेने आपला ठसा उमटवणाऱ्या आपल्या सुरेल आणि सहज गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या सोज्वळ गायिकेने 10 नोव्हेंबर 1996 रोजी आपला ध्येय ठेवला आणि जवळपास 6 दशकांची सुरेल वाटचाल त्या वर्षीच्या दिवाळीत थंडावली. त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करताना पुलं म्हणाले होते, 50-60 वर्षे तेवणारा सोज्वळ सुरांचा नंदादीप मालवला. तर पंडित भीमसेन जोशी म्हणाले होते, शास्त्रीय संगीतातल्या घराण्यांमधले चांगलं ते एकत्र आणून स्वतःची शैली निर्माण करणारा कलाकार हरपला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत माणिक वर्मा प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं. हे प्रतिष्ठान ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक कलाकारांना त्यांच्या संगीत सेवेबद्दल माणिक रत्न पुरस्कार दरवर्षी देत. त्यांच्या जयंती दिवशी रंगशारदा प्रतिष्ठानाबरोबर माणिक वर्मा महोत्सव साजरा करत, ज्यामध्ये संगीत नाटक साजरी केली जात. श्रीमती शैला दातार आणि पुणे भारत गायन समाज यांच्या जोडीनं दरवर्षी माणिक वर्मा स्मृती पुरस्कार सोहळा देखील आयोजित केला जातो, ज्यामध्ये गायक कलाकारांचा सन्मान केला जातो. तसंच हे प्रतिष्ठान नवीन गायक कलाकारांना शिष्यवृत्ती देऊन त्यांची स्मृती जागे ठेवण्याचं कार्य करत. श्रोते हो, माणिकताईंविषयी बोलू तेवढं थोडं, पण कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळे इथं थांबतो. माणिकताईंचा आवाज आजही तितकाच ताजातवाना वाटतो. त्यांच्या सुरांनी आपल्याला स्पर्श केला, तोच स्पर्श पुढच्या भागात दुसऱ्या एका कलाकाराच्या माध्यमातून आपण अनुभवूया. आजच्या सूरतेच छेडिता कार्यक्रमाच्या पहिल्या भागाच्या शेवटी ऐकूया माणिकताईंच्या स्वरातलं हे भक्तिगीत. गीतकार आहेत योगेश्वर अभ्यंकर, तर संगीतकार आहेत बाळ माटे. मी अतुल वागळे इथे आपणा सर्वांचा निरोप घेतो.

0: श्रोतेयो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. मी संदेश गुडी आता आपला निरोप घेतो. जाता जाता ऐकूया आपल्या प्रयोजकांचे संदेश आणि एक गाणं.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: एका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: स्वतःच घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज.

भराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस.

0: 98.5
1: 2000
0: FM. FM.

karanlıklar bin parçaya, gün olur ufalanır.